0: आप सुन रहे हैं प्यार भरी आवाज विद आपकी दोस्त और होस्ट आरजे आकांक्षा। दोस्तों कहीं मत जाइएगा, मिलेंगे छोटे से ब्रेक के बाद। कीप लिसनिंग।
1: ഓട്ടപ്പാച്ചിലിനിടയിൽ സ്വന്തം ആരോഗ്യം ശ്രദ്ധിക്കാൻ മറന്നുപോയോ? ടെൻഷനും ശരീരവേദനയും നിങ്ങളെ അലട്ടുന്നുണ്ടോ?
2: എങ്കിൽ ഇനി വിഷമിക്കേണ്ട, ആയുർവേദത്തിന്റെ തനിമയോടെ നിങ്ങളെ പരിചരിക്കാൻ ഞങ്ങൾ റെഡി.
1: കൊല്ലം നീണ്ടകരയിലുള്ള ബിഷപ്പ് ബെൻസിഗർ ആയുർവേദ ആശുപത്രി, ശ്രേയസ് ആയുർവേദ ചികിത്സാ രംഗത്തെ വിശ്വസ്ത സ്ഥാപനം.
2: ഞങ്ങളുടെ പ്രത്യേകതകൾ:
1: അമ്മയ്ക്കും കുഞ്ഞിനും പ്രത്യേക കരുതൽ നൽകുന്ന പ്രസവാനന്തര ചികിത്സകൾ,
2: മനസ്സിനും ശരീരത്തിനും ഉന്മേഷം നൽകുന്ന സ്ട്രെസ് റിലീവിംഗ് പാക്കേജുകൾ,
1: ആരോഗ്യകരമായി ശരീരഭാരം കുറയ്ക്കാൻ വെയ്റ്റ് ലോസ് പാക്കേജുകൾ,
2: ശരീരവേദനകൾക്ക് ഉടനടി ആശ്വാസം നൽകുന്ന മർമ്മ ചികിത്സകൾ,
1: പ്രത്യേക കോസ്മെറ്റിക് ചികിത്സാ സൗകര്യങ്ങളും ഇവിടെ ലഭ്യമാണ്.
2: പിന്നെ മറ്റൊരു പ്രധാന കാര്യം, ഹെൽത്ത് ഇൻഷുറൻസ് ആനുകൂല്യങ്ങളും നിങ്ങൾക്ക് ഇവിടെ ലഭിക്കും.
1: ആരോഗ്യപൂർണമായ ജീവിതത്തിന് ഇന്ന് തന്നെ സന്ദർശിക്കൂ
2: ബിഷപ്പ് ബെൻസിഗർ ആയുർവേദ ആശുപത്രി, ശ്രേയസ് നീണ്ടകര പിഒ, കൊല്ലം.
1: ഫോൺ 8848533001.
2: മറ്റൊരു നമ്പർ 8129520477.
3: ഈ ഫുട്ബോൾ സീസൺ ഹ്യുണ്ടായി കാറുകളുടെ സർവീസിനൊപ്പം നിങ്ങളെ കാത്തിരിക്കുന്നു മികവുറ്റ ആനുകൂല്യങ്ങൾ. അതെ, ചുങ്കട്സ് പ്രൈസ് ഹ്യുണ്ടായി സർവീസ് സെന്ററിൽ സർവീസിനൊപ്പം കരസ്ഥമാക്കൂ സ്ക്രാച്ച് ആൻഡ് വിൻ കൂപ്പൺ. ദിവസവും തിരഞ്ഞെടുക്കപ്പെടുന്ന 3 ഭാഗ്യശാലികൾക്ക് അടുത്ത പെയ്ഡ് സർവീസിൽ 40% വരെ ലേബർ ഡിസ്കൗണ്ട് നേടാം. ചുങ്കട്സ് പ്രൈസ് ഹ്യുണ്ടായി സർവീസ് സെന്റർ, കൊല്ലം, കരുനാഗപ്പള്ളി, നിലമേൽ. ഈ ഓഫർ ജൂലൈ 20 വരെ മാത്രം. കോൾ 8714624010.
0: ये है प्यार भरी आवाज और मैं हूँ आपकी दोस्त होस्ट आरजे आकांक्षा, ओनली ऑन 107.8 पर. अभी हमने सुना ये खूबसूरत सा गाना था, आए हो तुम मेरी जिंदगी, आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके. दोस्तों ये कितना खूबसूरत सा गाना है, और आप अगर जिससे प्यार करते हो पूरे दिल से, उसकी ये लाइन अगर आप यूज करते हो आपके प्यार करने वालों को या अपनी प्रेमिका को, आए हो तुम मेरी जिंदगी में यू बहार बनके, मेरे दिल में यू ही रहना तुम प्यार प्यार बनके, इतनी खूबसूरत सी लाइन अपने प्रेमिका को या अपने जो भी आपके दिल के पास है, अगर आप ये कहते हैं या ये एहसास उनको बयां करते हैं, उससे बढ़िया एहसास कोई, मतलब कुछ उसका फीलिंग का वो जो है ना एक्सप्रेशंस या एक्सप्रेस करने का वो जो जॉय होगा, वो पल जब इंसान जब वो सुनता है वो कॉम्प्लीमेंट या आपके वो प्यार भरे थॉट्स इस गाने के जरिए, उसको एक्सप्रेस करने के लिए मतलब कुछ शब्द है ही नहीं. ऐसे ही पुराने गाने हमेशा एक खूबसूरत के प्यार से एक रिस्पेक्ट है उनके गानों में, जिसे सिखाते हैं कि प्यार कैसे होना चाहिए, कितनी इज्जत होनी चाहिए प्यार में. तो चलिए मिलते हैं हमारे आज के दूसरे कॉलर से, कौन है और कहाँ से और कौन सा गाना हमारे साथ सुनना पसंद करेंगे. हेलो, गुड मॉर्निंग.
4: गुड मॉर्निंग, बढ़िया है,
0: एकदम बढ़िया. आप बताइए कौन बात कर रहे हैं, कहाँ से दोस्त?
4: संगपन प्रेम से बात कर रहे हैं.
0: ओके, कैसे हैं आप?
4: ठीक है.
0: ऑल राइट, क्या कर रहे हैं अभी आप?
4: अभी कुछ नहीं करता है, काम हो गया पहले.
0: ओके,
4: अभी घर पर बैठ रहा है.
0: अच्छा, तो कौन सा गाना सुनना पसंद करेंगे?
4: हाँ
0: बताइए.
4: चुरा के दिल में, चुरा के दिल मेरा गोरिया चली,
0: चुरा के दिल मेरा गोरिया चली.
4: ठीक है.
0: ओके देन, ऑल राइट, बाकी सब बढ़िया?
4: ठीक है.
0: ऑल राइट, थैंक्स फॉर कॉलिंग. सुनते हैं ये खूबसूरत सा गाना, चुरा के दिल मेरा गोरिया चली, वो भी जिसे पर, आपको बताइए इसमें कौन है? अक्षय कुमार और शिल्पा शेट्टी की जो केमिस्ट्री है बहुत ही बढ़िया है. तो चलिए सुनते हैं ये खूबसूरत सा गाना प्यार वाला, ओनली ऑन प्यार भरी आवाज आरजे आकांक्षा के साथ.